सुर नर आसुर नेत नेत मांतरण कैत व सर्वनाम कथा कवन कर्म नाम वरण सुमत भुजंग ब्रियार छंद नमस्तमंग अकाले नमस्तमंग कृपाले नमस्तंगारूपे नमस्तंग अभेखे नमस्तंग अलेखे नमस्तंग अकाये नमस्तंग अजाय नमस्तंग अगंजे नमस्तंग अपंजे नमस्तंग अरामे नमस्तंग अठामे नमस्तंग अकर्म नमस्तंग अधर्म नमस्तंग अराम नमस्तंग अताम नमस्तंग अजीते नमस्तंग अपीते नमस्तंग अबाहे नमस्तंग अटाय नमस्तंग अनीले नमस्तंग अनादे नमस्तंग अशेदे नमस्तंग अगादे नमस्तंग अगंजे नमस्तंग अपंजे नमस्तंग उदारे नमस्तंग अपारे नमस्तंग सवेका नमस्तंग अनेका नमस्तंग अभूते नमस्तंग अजूबे नमस्तंग नरकर्मे नमस्तंग नरपरमे नमस्तंग नरदेशे नमस्तंग नरपेशे नमस्तंग नरदामे नमस्तंग नरकामे नमस्तंग नरताते नमस्तंग नरकाते नमस्तंग नरतूते नमस्तंग अभूते नमस्तंग अलोके नमस्तंग अशोके नमस्तंग नरतापे नमस्तंग अथापे नमस्तंग धर्माने नमस्तंग निदाने नमस्तंग अगाये नमस्तंग अबाये नमस्तंग दर्वर्गे नमस्तंग असर्गे नमस्तंग प्रभुगे नमस्तंग सजोगे नमस्तंग अरंगे नमस्तंग अपंगे नमस्तंग अगम्ये नमस्तस्तरमे नमस्तंग जलाश्रे नमस्तंग निराश्रे नमस्तंग अजाते नमस्तंग अपाते नमस्तंग अमजबे नमस्तस्त अजबे आदेशंग आदेशे नमस्तंग अपेशे नमस्तंग नरतामे नमस्तंग नरवामे नमो सर्वकाले नमो सर्वदयाले नमो सर्वरूपे नमो सर्वभूपे नमो सर्वखापे नमो सर्वथापे नमो सर्वकाले नमो सर्वबाले नमस्तस्त देव नमस्तंग अपेव नमस्तंग अजन्मे नमस्तंग सुवर्णमे नमो सर्वगौणे नमो सर्वभौणे नमो सर्वरंगे नमो सर्वभंगे नमो काल काले नमस्तस्त दयाले नमस्तंगाभरणे नमस्तंगाभरणे नमस्तंग जरारंग नमस्तंग करतारंग नमो सर्वतंदे नमो सदाबंदे नमस्तंग नरसाके नमस्तंग नरभाके नमस्तंग रहीमे नमस्तंग करीमे नमस्तंग आनंदे नमस्तंग महंदे नमस्तस्त रागे नमस्तंग सुवागे नमो सर्वसुख नमो सर्वभूख नमो सर्वकर्ता नमो सर्वहर्ता नमो जोग जोगे नमो भोग भोगे नमो सर्वदयाले।

समस्ति निदाने नमस्त्वं निर्नाथे नमस्त्वं ब्रह्माथे नमस्त्वंगा गंजे नमस्त्वंगा पंजे नमस्त्वंगा काले नमस्त्वंगा पाले नमो सर्वदेशे नमो सर्वेशे नमो राजराजे नमो साजे नमो साहे नमो माहे नमो गीत गीते नमो ब्रीत ब्रीते नमो रोख रोखे नमो सो सुखे नमो सर्वरोगे नमो सर्वभोगे नमो सर्वजीतं नमो सर्वपीतं नमो सर्वज्ञानं नमो परमतानं नमो सर्वमंत्रं नमो सर्वजंत्रं नमो सर्वदृश्यं नमो सर्वकृशं नमो सर्वरंगे तरभंगी अनंगे नमो जीव जीवं नमो बीज बीजे अखिचे अभिजे समस्तं प्रसिजे कृपालं स्वरूपे कुकर्मं परणासी सदा सर्वदा रेत सिद्धं नवासी चर्प्रशन प्रसाद अमृत कर्मी अमृत धर्मी अकल जोगे अचल भोगे अचल राजे अटल साजे अख अलख धर्मंग अलख करमंग अखल धर्मंग अलख करमंग सर्वंग दाता सर्वंग ज्ञाता सर्वंग बाने सर्वंग माने सर्वंग प्राण सर्वंग त्राण सर्वं भुक्ता सर्वं युक्ता सर्वं देवं सर्वं भेवं सर्वं काल।